ढोलन ते राखो प्रभु, नानक दे कर हाथ, जे पुली जे चुकी साई, जे पुली जे चुकी साई, प्रीत हिंजी काडिया